0: ಪ್ರಮುಖ ಸೋಪಾನ ರೂಪೇಣ ವರ್ಣಿತವಂತೌ. ವಿದೇಶ ಮಂತ್ರಾಲಯ ಅವದತ್ ಯಚ್ಚತುಃಪಂಚಾಶದಧಿಕ ನವದಶಶತತಮಾದ್ ವರ್ಷಾತ್ ಕೈಲಾಶ ಮಾನಸರೋವರ ಯಾತ್ರಾಯೈ ಲಿಪುಲೇಖ್ ಇತಿ ದೀರ್ಘ ಮಾರ್ಗಃ ಅಸ್ತಿ, ಏಷಃ ನೂತನ ವಿಕಾಸಃ ನಾಸ್ತಿ ಇತಿ. ವಿದೇಶ ಮಂತ್ರಾಲಯಸ್ಯ ಆಧಿಕಾರಿಕ ಪ್ರವಕ್ತಾ ರಣಧೀರ ಜಯಸ್ವಾಲಃ ಕೈಲಾಶ ಮಾನಸರೋವರ ಯಾತ್ರಾಯಾಃ ಸಂದರ್ಭೆ ಸೀಮಾ ಪ್ರಕರಣೆ ನೇಪಾಲಸ್ಯ ವಿದೇಶ ಮಂತ್ರಾಲಯದ್ವಾರ ಕೃತಾನಾಂ ಟಿಪ್ಪಣೀನಾಂ ವಿಷಯೆ ಪ್ರಸಾರ ಮಾಧ್ಯಮಾನಾಂ ಪ್ರಶ್ನಾನಾಂ ಉತ್ತರಂ ದತ್ತವಾನ್. ಅಸೌ ಉಕ್ತವಾನ್ ಯಚ್ಚತುಃಪಂಚಾಶದಧಿಕ ನವದಶಶತತಮಾದ ವರ್ಷಾತ್ ಕೈಲಾಶ ಮಾನಸರೋವರ ಯಾತ್ರಾಯೈ ಲಿಪುಲೇಖ್ ಇತಿ ದೀರ್ಘ ಮಾರ್ಗ ಅಸ್ತಿ, ಅನೇನ ಮಾರ್ಗೇಣ ಯಾತ್ರಾ ದಶಕೇಭ್ಯಃ ಪ್ರಚಲತಿ, ಅತಃ ಏಷಃ ನೂತನಃ ವಿಕಾಸಃ ನಾಸ್ತಿ ಇತಿ. ರಕ್ಷಾಮಂತ್ರಿ ರಾಜನಾಥ ಸಿಂಹಃ ಅದ್ಯ ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶಸ್ಯ ಪ್ರಯಾಗರಾಜೆ ರಕ್ಷಾ ತ್ರಿವೇಣಿ ಸಂಗಮಃ ಯತ್ರ ಪ್ರೌದ್ಯೋಗಿಕ್ಯಾಃ ಉದ್ಯೋಗಸ್ಯ ಸೈನಿಕ ಕ್ಷಮತಾಯಾಃ ಸಂಗಮ ಭವತಿ ಇತ್ಯೇತಶಃ ವಿಷಯಂ ಆಲಕ್ಷ್ಯ ಉತ್ತರ ಪ್ರೌದ್ಯೋಗಿಕೀ ಸಂಗೋಷ್ಠ್ಯಾಃ ಉದ್ಘಾಟನಂ ಕರಿಷ್ಯತಿ. ರಕ್ಷಾ ಮಂತ್ರಾಲಯಃ ಸಂಸೂಚಿತವಾನ್ ಯತ್ ಏತತ್ ಸಂಗೋಷ್ಠೀ ಪರಿಚಾಲನಂ ಸಂಬದ್ಧ ಆಹ್ವಾನಾನಾಂ ನಿವಾರಣಾಯ ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಸ್ವದೇಶೀಯ ಪ್ರೌದ್ಯೋಗಿಕೀನಾಂ ಪ್ರದರ್ಶನಸ್ಯ ಏಕೀಕರಣಸ್ಯ ಚ ಸಜೀವ ಮಂಚ ರೂಪೇಣ ಕಾರ್ಯಂ ಕರಿಷ್ಯತಿ. ಕೇಂದ್ರೀಯ ವಿಧಿ ಮಂತ್ರಿ ಅರ್ಜುನ ರಾಮ ಮೇಘವಾಲಃ ಹ್ಯಃ ರಾಂಚಿನಗರೆ ಉಚ್ಚ ನ್ಯಾಯಾಲಯಸ್ಯ ಅಧಿವಕ್ತೃಣಾಂ ಸಮ್ಮೇಳನೆ ಭಾಗಂ ಅಗೃಹಣಾತ್. ಐಪಿಎಲ್ ಇತಿ ಕ್ರಿಕೆಟ್ ಪ್ರತಿಸ್ಪರ್ಧಾಯಾಂ ಹ್ಯಃ ರಾತ್ರೌ ಅಹಮದಾಬಾದಸ್ಯ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಕ್ರೀಡಾಂಗಣೆ ಗುಜರಾತ್ ಟೈಟನ್ಸ್ ದಲೇನ ಪಂಜಾಬ್ ಕಿಂಗ್ಸ್ ದಲಂ ಚತುಸ್ತೋಭೈ ಪರಾಜಿತಂ ಇತಿ ವಾರ್ತಾಃ.
1: मीडियम वेव 343.6 मीटर यानी 873 किलो हर्ट्स ते आकाशवाणी दा ए जलंधर केंद्र है. सवेर दे 7 बज चुके ने, हुण तक दीआं मुख खबरां सुणो. पछमी बंगाल असाम तमिलनाडु केरल ते पुडुचेरी विधानसभा चोणां लई पईआं वोटां दी गिणती अज सख्त सुरक्षा प्रबंधां हेठ होण जा रही है. बेंगलुरु स्थित स्टार्टअप गैलेक्स आई स्पेस ने स्पेस एक्स फॉलकन 9 ते अपने उद्देश पूर्ण उपग्रह मिशन दृष्टि नू सफलता नाल लॉन्च कीता है. पंजाब बीजेपी दे प्रधान सुनील जाखड़ की अगवाई हेठ वफद वल्लों राजपाल गुलाब चंद कटारिया नाल मुलाकात, पंजाब विच संविधानक दुरव्यहार बारे एक मंग पत्र सौंपिया. श्री अकाल तख्त साहब विखे वख वख पंथक जथेबंदियां ते विद्वानां दी एक अहम एकत्रता हुई. पंजाब सरकार वल्लों लियांदे गए जागत जोत एक्ट सोध बिल 2026 ते पंथक मसलियां ते कीती गई विचार चर्चा. पंजाब पुलिस वालों अमृतसर विच दो वक वक मामलों के दौरान सरहद पारों हथियार तस्करी करने वाले मॉड्यूल का पर्दाफाश, 7 मुलजमान 12 किलो हैरोइन ते 7 पिस्तौलों समेत किया गिरफ्तार. 12वीं पंजाब राज गतका चैंपियनशिप विच रूपनगर दियां लड़कियां ने ओवरऑल चैंपियनशिप जीती. सेहत ते परिवार भलाई मंत्रालय अज तो देश भर में सेहत संभाल सहूलतों विच अग दे खतरियां की रोकथाम ते इन्हां नूं घटाउण दे महत्व बारे जागरूकता पैदा करन लई पूरे भारत विच अग सुरक्षा हफ्ता मनाएगा. मौसम विभाग वालों 5 मई तक सूबे विच मीह ते गड़ेमारी बारे ऑरेंज अलर्ट जारी. पछमी एशिया टकराव दे दरमियान पेट्रोलियम बरामद करन वाले देशां दा संगठन ओपेक प्लस जून लई अपने तेल उत्पादन दे टीचे नूं वधाउण लई सिद्धांतक तौर ते सहमत हो गया है. ते ईरान ने जंग बंदी लई अमरीका नूं 14 नुकाती तजवीज़ पेश कीती है. ए सन हुण तक दीआं मुख खबरां. अगलियां मुख खबरां सवेरे 9 बजे प्रसारित कीतीआं जाणगीआं. आकाशवाणी जलंधर ते हुण प्रोग्राम सोहनी सवेर.